श्याम कहे सीतांबर स्वामी, सच मह आचै साच रहे, सबको सच समावे, ऋग कह रहा परपूर, राम नाम देव महसूर, नाए लये पराछत जाहे, नानक तौ मोखंतर पाहे, जुज मह जोर छली चंद्रावल,